ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात। ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

हैदराबाद मुक्ति संग्राम, हैदराबाद मुक्ति संग्राम, हैदराबाद मुक्ति संग्राम। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता कालखंड म्हणजे हैदराबाद मुक्ति संग्राम। आणि या मुक्ति संग्रामातील 17 सप्टेंबर 1948 पर्यंतच्या कालावधीतील मराठवाड्यातील अनगिनत स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्य वीरांगणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावलं। तेव्हा कुठे भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी हैदराबाद मुक्त होऊन भारतात विलीन झाला, तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948। आज आपण हैदराबाद मुक्ति संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत। या धगधगत्या संग्रामात आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना रेडिओ तेरणाच्या वतीने कोटी कोटी प्रणाम। आपल्या बलिदानाचं स्फुरण अनेकांसाठी असेल देशभक्तीचा स्त्रोत आणि देशरक्षणासाठी ठेवेल कार्यप्रवण। हैदराबाद मुक्ति संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

हैदराबाद मुक्ती संग्राम। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता कालखंड म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्राम। आणि या मुक्ती संग्रामातील 17 सप्टेंबर 1948 पर्यंतच्या कालावधीतील मराठवाड्यातील अणगणित स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्य वीरांगणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावलं। तेव्हा कुठे भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी हैदराबाद मुक्त होऊन भारतात विलीन झाला तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948। आज आपण हैदराबाद मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत। या धगधगत्या संग्रामात आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना रेडिओ तेरणाच्या वतीने कोटी कोटी प्रणाम। आपल्या बलिदानाचं स्फुरण अनेकांसाठी असेल देशभक्तीचा स्रोत आणि देशरक्षणासाठी ठेवेल कार्यप्रवण। हैदराबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

हैदराबाद मुक्ती संग्राम। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता कालखंड म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्राम। आणि या मुक्ती संग्रामातील 17 सप्टेंबर 1948 पर्यंतच्या कालावधीत मराठवाड्यातील अनगिनत स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्य वीरांगनांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावलं। तेव्हा कुठे, भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी हैदराबाद मुक्त होऊन भारतात विलीन झाला। तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948। आज आपण हैदराबाद मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत। या धगधगत्या संग्रामात आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना रेडिओ तेरणाच्या वतीनं कोटी कोटी प्रणाम। आपल्या बलिदानाचं स्फुरण अनेकांसाठी असेल, देशभक्तीचा स्रोत आणि देशरक्षणासाठी ठेवेल कार्यप्रवण। हैदराबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

हैदराबाद मुक्ति संग्राम भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता कालखंड म्हणजे हैदराबाद मुक्ति संग्राम आणि या मुक्ति संग्रामातील 17 सप्टेंबर 1948 पर्यंतच्या कालावधीतील मराठवाड्यातील अनगणित स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्य वीरांगणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावलं तेव्हा कुठे भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी हैदराबाद मुक्त होऊन भारतात विलीन झाला तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948। आज आपण हैदराबाद मुक्ति संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत। या धगधगत्या संग्रामात आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना रेडिओ तेरणाच्या वतीने कोटी कोटी प्रणाम। आपल्या बलिदानाचं स्फुरण अनेकांसाठी असेल देशभक्तीचा स्रोत आणि देशरक्षणासाठी ठेवेल कार्यप्रवण। हैदराबाद मुक्ति संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

हैदराबाद मुक्ति संग्राम, हैदराबाद मुक्ति संग्राम, हैदराबाद मुक्ति संग्राम। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता कालखंड म्हणजे हैदराबाद मुक्ति संग्राम। आणि या मुक्ति संग्रामातील 17 सप्टेंबर 1948 पर्यंतच्या कालावधीतील मराठवाड्यातील अनगिनत स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्य वीरांगणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावलं। तेव्हा कुठे भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी हैदराबाद मुक्त होऊन भारतात विलीन झाला, तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948। आज आपण हैदराबाद मुक्ति संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत। या धगधगत्या संग्रामात आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना रेडिओ तेरणाच्या वतीने कोटी कोटी प्रणाम। आपल्या बलिदानाचं स्फुरण अनेकांसाठी असेल देशभक्तीचा स्त्रोत आणि देशरक्षणासाठी ठेवेल कार्यप्रवण। हैदराबाद मुक्ति संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती. आज आपण बोलणार आहोत संगीत जगतातल्या अशा व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांना आपण जिंगल्सचे किंग, जिंगल्सचे बादशाह म्हणून ओळखतो. तुमच्या ओठांवर रुळणारी, तुम्ही गुणगुणणारी जी काही जाहिरातीची गाणी आहेत, त्या गाण्यांचं श्रेय जातं या माणसाला. मुखड्यांचे कवी अशीही त्यांची ओळख आहे, ज्यांच्या सहज सुंदर चालींनी प्रत्येकाच्या मनात वेगळं स्थान निर्माण केले. जी गाणी आपण आजही गुणगुणतोय असे प्रतिभावंत संगीतकार म्हणजे अशोक पत्की. आतापर्यंत 5,000 अधिक जिंगल्स, 1,625 सिनेमे, 400 नाटके, 350 अधिक मालिकांचे शीर्षगीत त्यांनी केलेलं आहे. त्यांचं हे सगळं काम खरंच थक्क करणारे. त्यांच्या अनेक मुलाखती पाहिल्यानंतर मला जाणवलं त्यांच्यामध्ये एक लहान मूल दडलंय, ज्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे, आजही नवनव्या गोष्टी शिकण्याची उर्मी आहे. एखादं नवं गाणं करायचंय, नवी चाल बांधायची आहे, या विचारानं होणारा आनंद आहे आणि म्हणूनच त्यांच्या संगीतामध्ये एक निर्मळ प्रेमळ भाव आहे. कुठलाही कृत्रिमपणा नाहीये, अत्यंत सहजपणा, आणि म्हणूनच आपल्याला ही गाणी हृदयाला भिडतात. आपण ती सहज गुणगुणतो आणि आजही ती आपल्याला तोंडपाठ आहेत. आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण त्यांचा प्रवास उलगडणार आहोत. कशी या सगळ्यांची सुरुवात झाली, कोणाकडे ते शिकले, कोणाचा संगीताचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव घातला, हे सगळं समजून घेणार आहोत आजच्या आपल्या शो मध्ये. सुरुवातीलाच घेऊन येते असं गाणं जिथून अशोक पत्की यांची संगीतकार म्हणून वाटचाल सुरू झाली. अशोक पत्की यांनी पहिल्यांदा संगीतबद्ध केलेलं आणि सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गाणं म्हणजे नाविकारे वारा वाहिरे. क्लासिक रेडिओ शो मधून येते हेच गाणं आपल्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे अशोक पत्की यांच्यावरती. मराठी संगीत क्षेत्रातलं वसंत देसाई आणि सुधीर फडके यांच्यासारखे तारे तळपत असताना अशोक पत्की यांनी 1970 दशकात या क्षेत्रात पाऊल टाकलं. त्यांची बहीण मीना पत्की ही गाणं शिकायची. तिला घरी शिकवायला जे गुरुजन यायचे त्यांचं निरीक्षण अशोकजी अगदी मनापासून करायचे. अशोक पत्की यांच्या व्यक्तिमत्वाचा कमालीचा गुण म्हणजे निरीक्षण शक्ती. एकदा ऐकलेली गोष्ट त्यांच्या कायम स्मरणात राहायची. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे पंडित मनोहर चिमुटे यांच्याकडे केवळ 1 महिना अशोक पत्की यांनी हार्मोनियमचं शिक्षण घेतलं. 1 महिन्यानंतर अशोकजींनी फी देऊ केली तेव्हा त्यांनी सांगितलं की आता उद्यापासून माझ्या क्लासला येऊ नकोस. त्यावर अशोकजींनी माझी काही चूक तर झाली नाही ना हे त्यांना विचारलं. ते म्हणाले तुला आता यापुढे शिकण्याची गरज नाही, तू 1 महिन्यामध्ये माझ्याकडून 1 वर्षाचं शिक्षण घेतलंस, सारं काही काढून घेतलंस. हा प्रसंग घडला तेव्हा अशोक पत्की 10वीत होते. घरच्या मंडळींना वाटायचं आपल्या मुलाला संगीतात आवड नाहीये, म्हणजे याचं काही खरं नाहीये. अभ्यासात त्यांना अजिबात गोडी नव्हती त्यामुळे ते कसे बसे मॅट्रिक झाले, त्यामुळं आपला मुलगा बिघडलाय असा समज घरच्यांनी करून घेतला होता. त्यांच्या अत्यंत तीव्र असलेल्या निरीक्षण शक्तीच्या जोरावरच ते हार्मोनियम आणि ढोलक उत्तम प्रकारे वाजू लागले होते. गाण्याची उपजत समज होतीच, शिकण्याची उर्मी होतीच आणि सारं संगीत विश्व त्यांना खुणावत होतं. झालं असं की सुप्रसिद्ध गायिका सुमनताई कल्याणपूर यांना साथ संगत करण्यासाठी त्यांच्या ग्रुपमध्ये एक उत्तम वादक हवा होता, पेटीवाला, हार्मोनियम वाजवणारा. ही गोष्ट जेव्हा अशोकजींना कळली तेव्हा ते त्यांना भेटायला गेले. पेटीवर रसाईतपणे फिरवणाऱ्या त्यांच्या हाताची जाण पाहून सुमनताई खुश झाल्या आणि तिथूनच त्यांचे वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी संगीताचे दौरे सुरू झाले. याच दरम्यान कवी अशोक परांजपे यांनी अशोक पत्कींचे गुण हेरले होते. गाणी उत्तम वाजवतो, नोटेशनही लिहायला शिकले, गुणगुणतही उत्तम, असं म्हणून त्यांनी काही गाणी अशोक पत्कींना संगीतबद्ध करण्यासाठी दिली. गाणी देताना हेही सांगितलं की काही घाई नाहीये, तू तुझा वेळ घे. पण पुढच्या 15 दिवसात अशोक पत्कींनी गाणी केली आणि सगळ्यांना ऐकवली. सारे खुश झाले. ही गाणी कुठली आहेत माहितीये? आत्ताच आपण ऐकलं ते नाविकारे आणि केतकीच्या बनी तिथे. अशी 15 दिवसात त्यांनी ही केलेली गाणी आहेत. मेलडी म्हणजे अशोक पत्कींचा जीव की प्राण. सुमनताईंना ही गाणी इतकी आवडली की त्यांनी लगेचच त्या काळच्या HMV म्हणजे आत्ताच्या आपल्या सारेगामा प कंपनीला फोन केला आणि सांगितलं अशी अशी नव्या संगीतकाराची उत्तम गाणी आहेत आणि आपण ती रेकॉर्ड केली पाहिजेत. 1972 साली रेकॉर्ड झालेली ही गाणी आपण आजही ऐकतोय. त्यातलंच हे गाणं केतकीच्या बनी तिथे नाचे लाग मोर. या गाण्याची खासियत म्हणजे अशोक पत्कींनी संगीताची चाल बांधताना संचारी या बंगाल संगीत प्रकाराचा यामध्ये उपयोग केलाय. या गाण्यांचा दुसरा अंतरा या प्रकारातला आहे. भाव फुल रात्रीचा अंतरंगी डोलते. याची चाल वेगळ्या लयीत वेगळ्या छंदात बांधलीय आणि म्हणून संपूर्ण गाण्यामध्ये या 2 ओळी वेगळ्या वाटतात. मी गायले यासाठी माफ करा मला, फक्त माझा एक मुद्दा मांडायचा होता हे गाणं करताना. अशोक पत्कींनी तबला वादक अण्णा जोशींना सांगितलं होतं की परक या हिंदी सिनेमामध्ये ओ सजना बरखा बहार आई या गाण्यातला जो ठेका आहे ना तसा ठेका या गाण्यासाठी गरजेचा आहे. या गाण्यामध्ये पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीनं वेगळा साथ चढवलाय आणि सुमनताईंच्या आवाजामुळे प्रचंड गोडवा या गाण्याला लाभलाय.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत. आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे, कारण आज आपण गाणी ऐकतोय अशोक पत्की यांची. केवळ अनुभव आणि निरीक्षण शक्ती आणि आपल्या उपजत प्रतिभेच्या जोरावर संगीताचं सखोल ज्ञान प्राप्त करून घेतलं असे संगीतकार म्हणजे अशोक पत्की. आपली माणसं या सिनेमात किशोर कदम यांनी लिहिलेल्या गाण्याला त्यांनी अशी काय चाल बांधली आहे की या गाण्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार लाभलाय. कुठलं आहे हे गाणं? ऐकूयात.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी तुम्ही डाउनलोड करू शकता रेडिओ तेरणा 90.4 एफएम प्ले स्टोअर ऍप वरून. संगीतकार अशोक पत्की यांनी कोणाकडेच संगीताचं औपचारिक असं फार काळ संगीताचं शिक्षण घेतलेलं नसलं तरीही अनेकांकडून ते शिकले. संगीताच्या क्षेत्रातले अनेक जण त्यांना ब्लोटिंग पेपर म्हणून सुद्धा ओळखायचे, म्हणजे टीप कागद. जेव्हा अशोकजी अनेक संगीतकारांकडे सहाय्यक म्हणून काम करायचे तेव्हा अनेकदा स्वतःच दिलेल्या चाली हे संगीतकार विसरून जायचे आणि काल आपण कुठली चाल दिली होती हे त्यांच्या लक्षातही राहायचं नाही. अशा वेळेला अशोकजी त्यांना त्यांच्या या चालींची आठवण करून द्यायचे. खरोखर आयुष्यामध्ये त्यांना या दिग्गज व्यक्तिमत्वांचा गायकांचा सहवास मिळाला. त्या साऱ्यांकडून ते काही ना काही शिकत गेले. पण पंडित जितेंद्र अभिषेकी सारख्या दिग्गज गायकाच्या कार्यक्रमाचं संयोजन त्यांनी केलं. रॉबिन बॅनर्जी यांनी त्यावेळच्या हिंदी सिनेमांच्या संगीतासाठी मदत करणं अशी अनेक छोटी छोटी कामं त्यांनी सुरुवातीला केली. संगीतकार एस डी बर्मन,

मगाशीच मी सांगितलं की संगीतकार बाबूजी अर्थात सुधीर फडके यांच्या गाण्याचे संस्कार अशोक पत्की यांच्यावरती नकळत वयात झाले. कसे? संगीत क्षेत्रात आपलं नशीब आजमावून बघण्यासाठी जेव्हा संगीतकार सुधीर फडके मुंबईत आले होते, अशोक पत्की यांच्या शेजारी पेनगेस्ट म्हणून ते राहत होते. अशोक पत्की यांचा जन्म 25 ऑगस्ट 1941 गिरगावात कांदेवाडीमध्ये जेव्हा ते राहत होते तेव्हा केवढं मोठं भाग्य किंवा देवाचंच नियोजन की त्यांना शेजारी म्हणून लाभले बाबूजी. त्यामुळं जेव्हा जेव्हा ते रियाज करायचे तेव्हा तेव्हा त्यांच्या गाण्यांचे संस्कार अशोकजींवरती होत होते. ही गाण्याची संगीताची बीज खोलवर आतमध्ये रुजत होती. अनेकदा तर असंही असायचं की अशोकजींच्या आई कुठे भाजी आणायला दळण आणायला बाहेर जाणार असतील तर त्या बाबूजींकडे आपल्या बाळाला सोपवायच्या आणि मी जरा जाऊन येते तुम्ही जरा बघा हा असं सांगून जायच्या. त्यामुळं सुधीर फडके यांच्या मांडीवर बसून सुरुवातीच्या काळात अशोकजींनी गाणी ऐकली आहेत. संगीताची ही अशी बैठक ज्यांना लाभली आहे त्यांच्याकडून इतकं मोठं काम झालं यात मग आता आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये, हो ना? अशोक पत्की कायम सांगतात की गाणं शिकताना ऐकण्याची कला जमायला हवी. अशोक पत्की यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये नव्या आवाजांना गाण्याची संधी दिली आहे. अनेक नव्या आवाजांना पारखून पैलू पाडलेले आहेत. नव्या आणि जुन्या पिढीचे जणू ते दुवा झाले आणि म्हणूनच दोन्ही पिढ्यांना सामावून घेणारे संगीतकार म्हणजे अशोक पत्की.

आजच्या आपल्या या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. तुमच्या आवडीची गाणी आजच्या आपल्या भागातून निसटली असेल तर राग मानू नका. अशोक पत्की यांची कोणती जिंगल्स तुम्हाला अत्यंत आवडते याविषयीही तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करून सांगू शकता. कार्यक्रम आवडला असेल तर मनापासून दाद द्या, काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा आणि पुढच्या क्लासिक रेडिओ शो मध्ये मला भेटायला या. आजच्या आपल्या भागात आपण इथेच थांबतोय. संगीतातल्या कोणत्या दिग्गज कलाकारावरती तुम्हाला असं वाटतं की क्लासिक रेडिओ शो व्हावा किंवा झाला पाहिजे याची सूचना तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करून नक्की सांगू शकता. आणि क्लासिक रेडिओ शोवर असंच भरभरून प्रेम करत राहा. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तर व्हॉट्सअप करून आम्हाला नक्की सांगा. पुन्हा भेटूयात नव्या भागात. तोपर्यंत मी आर्ज प्रगती आपला निरोप घेते. कनेक्ट राहूयात. नमस्कार.

0: श्रोते हो या कार्यक्रमात मी संजय मैंदर्गे आपलं स्वागत करतो.
1: गुड इवनिंग लेडीज अँड जेंटलमन, वेलकम टू द साउंड ऑन स्टेज टू मी अँड आवर म्युझिक. इट्स रियली सुपर हैविंग यू हियर विथ मी, यू नो. हाँ सच, ऐसा मौका कहाँ मिलता है बार बार किसी को. हाँ बोलिए ना, क्या Oh, you mean Aho? Okay, maybe later. Hey, Shruti, kintu ekhon ami apnader notun gaan shonachi. Pehle bataiye, hamari sari kaisi lagi?
2: Is it nice? I'm waiting for your answer, you know.
1: And my parandi, did you like it?
2: This is what I call true integration. One Madrasi, singing all languages.
1: Enna shirkirenga? Tamil paatham paadren nanna, but now let's go.
0: Shrote ho गायकी असं म्हटलं की काही सुमधुर मखमली कोमल आवाजांची आठवण लगेच आपल्याला होते. परंतु एक आवाज जो चिरकाल युवक युवतींना ताल धरायला लावतो, बेधुंद करून टाकतो. या आवाजातील गीत ऐकताना न जाणे कधी पाय ताल धरू लागतात, मान डोलू लागते आणि सर्व काही विसरून आपण रमून जातो गीत संगीतामध्ये. हिंदी तेलुगू तामिळ चित्रपट सृष्टीत असाच मनाचा ठेका धरायला लावणारा स्पंदनयुक्त आवाज म्हणजे एकच नाव पुढे येतं, उषा उत्तू.

यशोदेव मनावर अधिराज्य गाजवणारा, ऐकणाऱ्यांच्या उत्कंठा ही अतिउच्च शिखरावर पोहोचवणारा आणि ताल धरायला लावणारा आवाज म्हणजे उषा उत्तुफ यांचा। उषा उत्तुफ यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1947 रोजी तामिळनाडूमधील मद्रासमध्ये, जे आता चेन्नई आहे, येथील एका तामिळ ब्राह्मण कुटुंबात झाला। उषाजींचे वडील स्वामी अय्यर हे काही कालावधीनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त झाले। उषाजींना 3 बहिणी, यामध्ये उमा पोचा, इंदिरा श्रीनिवासन आणि गायिका असलेल्या माया सामी, तसेच 2 भाऊ, याच्यामधील एकाच नाव श्याम आहे, असे सगळे मिळून 6 जण भाऊ बहीण। उषाजींचा नंबर या भावंडांमध्ये 5वा होता। बालपणी त्या मुंबईमधील भाईकुलाच्या लोवर लेन या ठिकाणी पोलीस क्वार्टरमध्ये राहत होत्या आणि तेथीलच स्थानिक शाळेमध्ये शिक्षण घेत होत्या। श्रोतेव, उषा उत्तुफ यांनी बालपणातच संगीत क्षेत्रात पदार्पण केलं होतं। उषाजी या भारतामधील एक लोकप्रिय पॉप गायिका आहेत। उषाजी यांना 1960च्या दशकानंतर, तसेच 1970 आणि 1980च्या दशकात लोकप्रियतेमध्ये हिट मानलं जातं। उषाजींनी जवळपास 16 भाषांमध्ये गाणी गायली आहेत। त्याच्यामध्ये बंगाली, हिंदी, पंजाबी, आसामी, उडिया, गुजराती, मराठी, कोंकणी, मल्याळम, कन्नड, तामिळ, तुलू आणि तेलुगू, तसेच उषाजी यांनी विदेशी भाषांमध्ये

ही गाणी गायली आहेत, ज्यामध्ये इंग्रजी, डच, फ्रेंच, जर्मन, इतालवी, सिंहली, स्वाहिली, रुसी, नेपाली, अरबी, क्रियोल, जुलू आणि स्पॅनिश या सर्व भाषांचा समावेश उषा उत्तप यांच्या गायकीमध्ये करता येईल.

श्रोते हो, उषाजी या शाळेमध्ये शिकत असताना त्यांना संगीत वर्गातून बाहेर काढण्यात आलं होतं, कारण त्यांचा आवाज गाण्यासाठी योग्य नव्हता असं म्हणण्यात आलं होतं. परंतु त्यांच्या संगीत शिक्षकाने उषाजी यांच्या आहे त्या आवाजाचा स्वीकार करून त्यांना संगीताचं शिक्षण देण्यास सुरुवात केली आणि सुरुवातीला वाजवण्यासाठी क्लॅपर्स आणि ट्रँगल दिलं. खरं तर श्रोते हो, उषाजी यांनी संगीताचं तसं प्रशिक्षण घेतलं नाही, पण संगीताच्या वातावरणात त्या वाढल्या. उषाजींचे आई वडील रेडिओवरती किशोरी आमोणकर आणि बडे गुलाम अली खान यांच्या गायनासहित पश्चिमी शास्त्रीय आणि हिंदुस्थानी तसे

श्रोतेहो, उषा उत्तप यांच्या शेजारी एसएमए पठाण नावाचे पोलीस उपायुक्त राहत होते. त्यांची मुलगी जमीला यांनी उषाजींना हिंदी बोलायला शिकवलं, सलवार कमीज घालण्यासाठी प्रवृत्त केलं. तसेच शास्त्रीय संगीत शिकण्यासाठीही जमीला यांनी उषाजींना प्रोत्साहन दिलं. या प्रेरणेनं उषाजींनी नवीन दृष्टिकोन आत्मसात केला आणि केरळमधील कोट्टायम येथील श्री उत्तूप यांच्याशी लग्न केलं. उषाजी यांनी वयाच्या 20व्या वर्षी चेन्नईमधील माउंट रोडच्या बरोबरीनं असणाऱ्या सफायर थिएटर कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यातील वाईन जेम्स नावाच्या एका छोट्या क्लबमध्ये उषाजींनी एक गाणं गायलं होतं. उषाजींची गायकी त्या क्लबच्या मालकाला इतकी आवडली की त्याने चक्क उषाजी यांना 8 दिवसांसाठी क्लबमध्ये गाण्याची परवानगी दिली. नाईट क्लबमधील गाण्याला एवढी दाद मिळाल्यानंतर उषाजी यांनी मुंबईमधील टॉक ऑफ टाऊन आणि कलकत्ता येथील ट्रिनक्स येथील नाईट क्लबमध्येही गाण्यास सुरुवात केली. आणि श्रोतेहो, याच दरम्यान उषाजींची ओळख त्यांचे भावी होणारे पती उत्तूप यांच्याशी झाली. ट्रिनक्समधील गाण्याच्या प्रसिद्धीनंतर उषाजी यांना दिल्ली येथील ओबेरॉय हॉटेलमध्येही गाण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. योगायोगाने याच नाईट क्लबमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते शशी कपूर यांच्यासोबत नवकेतन इकाई यांची फिल्म टीम या नाईट क्लबमध्ये आली होती. आणि श्रोतेहो, या नाईट क्लबमधील गाण्यामुळे उषाजी यांना पार्श्वगायनासाठी बोलवण्यात आलं. परिणामी हरे रामा हरे कृष्णा या गाण्यानं उषाजी यांनी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायनाला सुरुवात केली. वास्तविकता अशी झाली की आशा भोसले यांच्यासोबत उषाजींना दम मारो दम हे गाणं गायचं होतं, परंतु इतर गायकांच्या मधील अंतर्गत राजकारणामुळे उषाजी यांनी ही संधी गमावली. परंतु श्रोतेहो, उषाजी यांनी याच गाण्याच्या इंग्रजीमधील ओळी गायल्या आहेत हे विशेष, म्हणजे ही सुद्धा एक गाण्याची संधी मिळाली असंच म्हणावं लागेल.

श्रोतेहो, ओशाजी यांनी 1968 मध्ये ईपी रेकॉर्डवर इंग्रजीमध्ये जांबलया आणि द किंगस्टन ट्रायो नावाचा समूह ग्रीन बँक डॉलर नावाने पॉप गाण्याची रेकॉर्डिंग केली. लव स्टोरी तसेच किंगस्टन ट्रायो समूहाचा आणखी एक स्कॉच अँड सोडा या गाण्याची भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. श्रोतेहो, ओशाजी यांनी सुरुवातीचा काळ लंडनमध्ये घालवला. लंडनमधील वर्नॉन कोरियाच्या बीबीसी कार्यालयात नेहमीच ओशाजी जात असत, त्यामुळे लंडनमधील बीबीसी रेडिओवर लंडन साऊंड ईस्टर्न या कार्यक्रमामध्ये ओशाजींची मुलाखत घेण्यात आली होती. श्रोतेहो, ओशाजी यांनी भारतीय महोत्सवाच्या वेळी नैरोबीचा दौरा केला होता. ओशाजी एवढ्या लोकप्रिय झाल्या की त्यांना लंडनमध्येच राहण्याचं आमंत्रण दिलं गेलं. गायन आणि स्वाहिलीमध्ये राष्ट्रवादी गीतामुळे ओशाजी खूप लोकप्रिय झाल्या आणि त्याचवेळी तत्कालीन राष्ट्रपती जोमो केन्याता यांनी ओशाजींना केन्याचं नागरिकत्व दिलं. तसेच ओशाजींनी सुप्रसिद्ध गीत मलाइका याचे मूळ गायक फादिली विलियन्स यांच्यासोबत ही गाणं गायलं आहे. ओशाजी यांनी फेलिनी फाईव्ह नावाच्या स्थानिक गाणाऱ्या बँडसोबत ही लाईव्ह इन नैरोबी नावाचं रेकॉर्ड निर्माण केलं. श्रोतेव, उषा उत्तुप यांनी 1970 आणि 1980 दशकातील संगीतकार आर डी बर्मन आणि बप्पी लाहिरी यांची खूप गाणी गायली. ओशाजी यांनी इतर गायकांनी गायलेली ही काही गाणी पुन्हा गायली आहेत, जसं की आर डी बर्मन यांचं महबूबा महबूबा आणि दम मारो दम ही दोन्ही गाणी पुन्हा गायली आणि खूप लोकप्रिय झाली हे आपण सर्वजण जाणताच.

श्रोते हो, उषा उत्तुफ यांनी पार्श्वगायनासोबतच रियालिटी शोमध्ये जजची भूमिकाही उत्तम प्रकारे पार पाडली आहे. उषाजी यांनी डीडी नॅशनल म्हणजे दूरदर्शनवरील भारत की शान या रियालिटी शोमध्ये सीझन 2 अर्थात 2012 इस्माईल दरबार यांच्या समवेत जजच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं आहे. यासोबतच मराठी गाण्यांच्या रियालिटी शो गौरव महाराष्ट्राच्या या एका वाहिनीवरील कार्यक्रमातही उषाजी यांना चीफ गेस्ट म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. उषाजी यांनी रसिक जनांचं मराठी गाण्यानं खूप मनोरंजन केलं. श्रोतेव, उषाजी यांनी अनेक भाषांमध्ये आपल्या गायिकेने एक स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला आहे. त्यांच्या गाण्याचा आलेख पाहायचा झालाच तर आपल्याला उत्तरोत्तर वाढत गेलेला दिसतो. कारण 1975 मधील मेलनाटू मरुमगल या चित्रपटातील लव इज ब्युटिफुल या गाण्याने त्यांनी चित्रपट सृष्टीत प्रसिद्धी मिळवण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1978 मधील आर डी बर्मन यांच्या संगीत नियोजनातील शालिमार या चित्रपटातील एक दो चाचा चा हे गाणं सुपरहिट झालं आणि आजही रसिकांच्या जिभेवर रेंगाळत आहे. अशा अनेक चित्रपटातील सुप्रसिद्ध गाणी म्हणजे उषाजींची पर्वणीच म्हणावी लागेल.

श्रोतेहो, उषा उत्तुप यांनी 1978 ते 2012 या कालावधीमध्ये अनेक संगीतकारांकडे गीतं गायली आहेत.

श्रीवास्तव, सलीम सुलेमान, तब्रुम, अलेक्स पॉल, अंजुन दत्त, प्रीतम, तसेच अफझल युसुफ, शंकर अहसान लॉय, अद्वैत नेमलेकर, जीत गांगुली अशा सर्व संगीतकारांकडे आपल्या आवाजाची जादू त्यांनी निर्माण केली आहे।

श्रोतेव, उषाजी या पार्श्वगायिका म्हणून तर चित्रपट सृष्टीत लोकप्रिय आहेतच, त्यासोबतच त्यांची आणखी एक वेगळी ओळख, ती म्हणजे त्यांनी देशभरात स्टेज परफॉर्मन्स केलेत. एक मंच कलाकार म्हणून त्यांचा विशेष उल्लेख केला जातो, कारण त्या नेहमीच मंचावर उभ्या असताना एक उत्साहपूर्ण आणि आनंदित वाटतात, त्यामुळेच त्यांची या क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. श्रोते हो, उषाजी यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे, ज्यामध्ये उत्कृष्ट संगीतासाठी त्यांना राजीव गांधी कलारत्न राष्ट्रीय एकता पुरस्कार देण्यात आला आहे, तसेच आंतरराष्ट्रीय शांतीसाठी महिला शिरोमणी पुरस्कार देऊनही उषा उत्तुफ यांना गौरविण्यात आलं आहे. आणि श्रोतेव, या पुरस्कारामध्ये आउटस्टँडिंग अचीवमेंट हा व्ही चॅनलनं त्यांना दिलेल्या पुरस्काराचाही समावेश आहे. श्रोतेव, उषाजी यांनी पार्श्वगायनासोबतच काही अल्बमही रेकॉर्ड केले आहेत. उषाजी यांचा पहिला अल्बम लुईस बँक सोबत होता, ज्यासाठी त्यांनी 3,500 रुपये एवढं मानधन घेतलं होतं. तेव्हापासूनच उषाजी यांनी अनेक अल्बम बनवले आहेत. मायकल जॅक्सन यांचा डोंट स्टॉप टिल यू गेट इनफ, तसेच हिंदीमध्ये चुपके कोण आया, याला टॉप मिडल टॉन द ट्रिप 2005 मध्ये प्रदर्शित केलं होतं.

उषाजी यांनी भारतीय रॉक बँड सोबत एक गाणंही रेकॉर्ड केलं आहे ज्याचं नाव आहे रिदम अँड ब्लूज, जे 23 एप्रिल 2007 साली व्ही चॅनलवर प्रसिद्ध झालं आहे। श्रोदेव, उषा उत्तुप यांनी पार्श्वगायिका आणि पॉप गायिका यासोबतच अभिनय क्षेत्रातही पदार्पण केलं आहे, कारण त्यांनी पोथेन वाव या मल्याळम चित्रपटात कुरुसुवेट्टी मरियम्मा यांची भूमिका केली होती। श्रोदेव, उषाजी यांना 1972 साली बॉम्बे टू गोवा या अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या समवेत एक कॉमिओ म्हणूनही काम केलं आहे। 2007 मध्ये अंजन दत्त यांनी निर्माण केलेला चित्रपट बो बॅरॅक्स फॉर एव्हर मध्येही त्या आपल्याला दिसतात। तसेच 2007 मध्येच पुन्हा एकदा हॅट्रिकच्या म्युझिक व्हिडिओ मध्येही त्या आपल्याला पाहावयास मिळतात। श्रोते हो, उषाजी या आपल्याला इंडियन आयडॉल 1 आणि 2 मध्ये एका वेगळ्या भूमिकेत दिसल्या। तसेच 2007-2008 आणि आयडिया स्टार सिंगर सीझन 2010 मध्ये सहाय्यक जज म्हणूनही त्या उपस्थित होत्या। साऊथ इंडिया रियालिटी शो प्रथम श्रेणीमध्ये गणला गेला आहे। त्यासोबतच हा शो मल्याळम संगीतातील सर्वोत्कृष्ट रियालिटी शो म्हणून पण मानला जातो। श्रोदेव, उषाजी यांची वेगळी खासियत आणि वेशभूषेच्या बाबतीत बोलायचं झालंच तर त्यांनी स्वतःचा असा एक वेगळा ट्रेडमार्क निर्माण केला आहे, तो असा की त्यांच्या कपाळावरील एक मोठी टिकली, बिंदी आणि केसामधील एक फूल जे नेहमी त्यांच्या केसामध्ये आपल्याला दिसतं। आणि श्रोते हो, त्यांची कांचीपुरम साडी ही खूप प्रसिद्ध आहे। उषाजी यांच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी छाप रसिकांच्या मनावर आणि दृष्टीवर छाप पाडून जाते।

श्रोतेहो, उषाजी या जेवढ्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्या त्यामध्ये त्यांना काही ठिकाणी संघर्ष करावा लागला आहे। कारण पश्चिम बंगालमधील एका पक्षाच्या मंत्र्यांनी उषाजींच्या गाण्याला अपकर्षी पद्धतीची गायिकी आहे म्हणून त्यांच्यावर प्रतिबंध लावला होता। श्रोतेहो, हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा उषाजी यांना कलकत्ता येथील ठाकूरपुरममधील सरकारी कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये गाण्यासाठी बोलवण्यात आलं होतं। उषाजी यांनी काही नेत्यांसोबत बैठक घेतल्यानंतर त्यांनी सरकारच्या विरोधात एक याचिका दाखल केली। याचिकेला तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या समवेत इतर राजकीय नेत्यांनीही समर्थन केलं आणि उषाजी यांनी ही केस जिंकली। श्रोते हो, उषाजी यांच्या समवेत असे अनेक किस्से घडले आहेत ज्यामध्ये राजकीय नेत्यांनीही उषाजींची उदाहरणं देण्यास सुरुवात केली होती। 2008 मध्ये असाच एक किस्सा राजकीय वर्तुळात घडला। एका पक्षाचे केरळचे सचिव पिनारई विजयन यांनी कोट्टायम बैठकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांवर चिडून म्हणाले की हा उषा उत्तुप यांचा कार्यक्रम नाही। यांच्यावर उषा उत्तुप यांनी आपल्याला दुःख झालं आहे असे उद्गार काढले होते। श्रोतेहो, अशा लोकप्रिय व्यक्तींनाही अशा गोष्टींना तोंड द्यावं लागतं।

श्रोते हो, उषाजी यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर बोलायचं झालं तर त्यांनी ज्यांनी चक्को उत्तफ जे मूळचे केरळचे आहेत त्यांच्याशी विवाह केला. यापूर्वी उषाजी यांनी स्वर्गीय रामू अय्यर यांच्याशी विवाह केला होता. उषाजी यांना एक मुलगी अंजली आणि एक मुलगा सनी अशी दोन मुलं आहेत. उषा उत्तुपजी सध्या आपल्या कुटुंबासमवेत कलकत्ता इथे राहतात. उषाजी यांना कलकत्त्याचा एक आयकॉन मानलं जातं. श्रोदेव, उषा उत्तुप यांनी आपल्या जीवनात अनेक यशाची शिखरं वाहिली आहेत. त्यासोबतच उषाजी यांना अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं आहे. यामध्ये 1978 साली आलेल्या शालिमारमधील 1-2 चाचाच्या या गाण्याला उषाजी यांना सर्वश्रेष्ठ महिला पार्श्वगायिका म्हणून पुरस्कार प्रदान झाला आहे. त्यासोबतच प्यारा दुश्मन या 1980 चित्रपटातील हरी ओम हरी या गाण्याला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, तसेच 1981 अरमान या चित्रपटातील रंबा हो या गाण्यालाही उषाजी यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका म्हणून पुरस्कार मिळाला आहे आणि त्यांना सन्मानित करण्यात आला आहे. श्रोतेहो, मला माहिती आहे की आपणास उषा उत्तुपजी यांचा हा जीवनपट ऐकून आणि त्यांचे गाणे ऐकून निश्चितच आपले पाय थिरकले असतील, मन डोललं असेल आणि आनंदाने आपण भारावून गेला असाल. आता संजय मैंद्रगेस आज्ञा द्या, शुभरात्री.

हैदराबाद मुक्ती संग्राम। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता कालखंड म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्राम। आणि या मुक्ती संग्रामातील 17 सप्टेंबर 1948 पर्यंतच्या कालावधीतील मराठवाड्यातील अनगणित स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्य वीरांगणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावलं। तेव्हा कुठे भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी हैदराबाद मुक्त होऊन भारतात विलीन झाला तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948। आज आपण हैदराबाद मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत। या धगधगत्या संग्रामात आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना रेडिओ तेरणाच्या वतीने कोटी कोटी प्रणाम। आपल्या बलिदानाचं स्फुरण अनेकांसाठी असेल देशभक्तीचा स्रोत आणि देशरक्षणासाठी ठेवेल कार्यप्रवण। हैदराबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

हैदराबाद मुक्ती संग्राम भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता कालखंड म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्राम आणि या मुक्ती संग्रामातील 17 सप्टेंबर 1948 पर्यंतच्या कालावधीतील मराठवाड्यातील अनगणित स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्य वीरांगणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावलं तेव्हा कुठे भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी हैदराबाद मुक्त होऊन भारतात विलीन झाला तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948। आज आपण हैदराबाद मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत। या धगधगत्या संग्रामात आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना रेडिओ तेरणाच्या वतीने कोटी कोटी प्रणाम। आपल्या बलिदानाचं स्फुरण अनेकांसाठी असेल देशभक्तीचा स्रोत आणि देशरक्षणासाठी ठेवेल कार्यप्रवण। हैदराबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

हैदराबाद मुक्ति संग्राम, हैदराबाद मुक्ति संग्राम, हैदराबाद मुक्ति संग्राम। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता कालखंड म्हणजे हैदराबाद मुक्ति संग्राम। आणि या मुक्ति संग्रामातील 17 सप्टेंबर 1948 पर्यंतच्या कालावधीतील मराठवाड्यातील अनगिनत स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्य वीरांगणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावलं। तेव्हा कुठे भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी हैदराबाद मुक्त होऊन भारतात विलीन झाला, तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948। आज आपण हैदराबाद मुक्ति संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत। या धगधगत्या संग्रामात आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना रेडिओ 13च्या वतीने कोटी कोटी प्रणाम। आपल्या बलिदानाचं स्फुरण अनेकांसाठी असेल देशभक्तीचा स्त्रोत आणि देशरक्षणासाठी ठेवेल कार्यप्रवण। हैदराबाद मुक्ति संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ 13 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

हैदराबाद मुक्ति संग्राम भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता कालखंड म्हणजे हैदराबाद मुक्ति संग्राम आणि या मुक्ति संग्रामातील 17 सप्टेंबर 1948 पर्यंतच्या कालावधीतील मराठवाड्यातील अनगणित स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्य वीरांगणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावलं तेव्हा कुठे भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी हैदराबाद मुक्त होऊन भारतात विलीन झाला तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948। आज आपण हैदराबाद मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत। या धगधगत्या संग्रामात आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना रेडिओ तेरणाच्या वतीने कोटी कोटी प्रणाम। आपल्या बलिदानाचं स्फुरण अनेकांसाठी असेल देशभक्तीचा स्रोत आणि देशरक्षणासाठी ठेवेल कार्यप्रवण। हैदराबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

हैदराबाद मुक्ती संग्राम भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता कालखंड म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्राम आणि या मुक्ती संग्रामातील 17 सप्टेंबर 1948 पर्यंतच्या कालावधीतील मराठवाड्यातील अनगणित स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्य वीरांगणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावलं तेव्हा कुठे भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी हैदराबाद मुक्त होऊन भारतात विलीन झाला तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948। आज आपण हैदराबाद मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत। या धगधगत्या संग्रामात आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना रेडिओ तेरणाच्या वतीने कोटी कोटी प्रणाम। आपल्या बलिदानाचं स्फुरण अनेकांसाठी असेल देशभक्तीचा स्रोत आणि देशरक्षणासाठी ठेवेल कार्यप्रवण। हैदराबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

हैदराबाद मुक्ति संग्राम भारतीय स्वतंत्र लढ्यातील धगधगता कालखंड म्हणजे हैदराबाद मुक्ति संग्राम आणि या मुक्ति संग्रामातील 17 सप्टेंबर 1948 पर्यंतच्या कालावधीतील मराठवाड्यातील अनगणित स्वतंत्र सेनानी स्वतंत्र वीरांगणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावलं तेव्हा कुठे भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी हैदराबाद मुक्त होऊन भारतात विलीन झाला तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948। आज आपण हैदराबाद मुक्ति संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत। या धगधगत्या संग्रामात आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना रेडिओ तेरणाच्या वतीने कोटी कोटी प्रणाम। आपल्या बलिदानाचं स्फुरण अनेकांसाठी असेल देशभक्तीचा स्रोत आणि देशरक्षणासाठी ठेवेल कार्यप्रवण। हैदराबाद मुक्ति संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

हैदराबाद मुक्ति संग्राम, हैदराबाद मुक्ति संग्राम, हैदराबाद मुक्ति संग्राम। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धकधकता कालखंड म्हणजे हैदराबाद मुक्ति संग्राम। आणि या मुक्ति संग्रामातील 17 सप्टेंबर 1948 पर्यंतच्या कालावधीतील मराठवाड्यातील अनगिनत स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्य वीरांगणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावलं। तेव्हा कुठे भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी हैदराबाद मुक्त होऊन भारतात विलीन झाला, तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948। आज आपण हैदराबाद मुक्ति संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत। या धगधगत्या संग्रामात आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना रेडिओ तेरणाच्या वतीने कोटी कोटी प्रणाम। आपल्या बलिदानाचं स्फुरण अनेकांसाठी असेल देशभक्तीचा स्रोत आणि देशरक्षणासाठी ठेवेल कार्यप्रवण। हैदराबाद मुक्ति संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

हैदराबाद मुक्ति संग्राम भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता कालखंड म्हणजे हैदराबाद मुक्ति संग्राम आणि या मुक्ति संग्रामातील 17 सप्टेंबर 1948 पर्यंतच्या कालावधीतील मराठवाड्यातील अनगणित स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्य वीरांगणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावलं तेव्हा कुठे भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी हैदराबाद मुक्त होऊन भारतात विलीन झाला तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948। आज आपण हैदराबाद मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत। या धगधगत्या संग्रामात आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना रेडिओ तेरणाच्या वतीने कोटी कोटी प्रणाम। आपल्या बलिदानाचं स्फुरण अनेकांसाठी असेल देशभक्तीचा स्रोत आणि देशरक्षणासाठी ठेवेल कार्यप्रवण। हैदराबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

हैदराबाद मुक्ती संग्राम। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता कालखंड म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्राम। आणि या मुक्ती संग्रामातील 17 सप्टेंबर 1948 पर्यंतच्या कालावधीत मराठवाड्यातील अनगिनत स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्य वीरांगनांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावलं। तेव्हा कुठे, भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी हैदराबाद मुक्त होऊन भारतात विलीन झाला। तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948। आज आपण हैदराबाद मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत। या धगधगत्या संग्रामात आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना रेडिओ तेरणाच्या वतीनं कोटी कोटी प्रणाम। आपल्या बलिदानाचं स्फुरण अनेकांसाठी असेल, देशभक्तीचा स्रोत आणि देशरक्षणासाठी ठेवेल कार्यप्रवण। हैदराबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

हैदराबाद मुक्ति संग्राम, हैदराबाद मुक्ति संग्राम, हैदराबाद मुक्ति संग्राम। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धकधकता कालखंड म्हणजे हैदराबाद मुक्ति संग्राम। आणि या मुक्ति संग्रामातील 17 सप्टेंबर 1948 पर्यंतच्या कालावधीतील मराठवाड्यातील अनगिनत स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्य वीरांगणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावलं। तेव्हा कुठे भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी हैदराबाद मुक्त होऊन भारतात विलीन झाला, तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948। आज आपण हैदराबाद मुक्ति संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत। या धगधगत्या संग्रामात आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना रेडिओ तेरणाच्या वतीने कोटी कोटी प्रणाम। आपल्या बलिदानाचं स्फुरण अनेकांसाठी असेल देशभक्तीचा स्त्रोत आणि देशरक्षणासाठी ठेवेल कार्यप्रवण। हैदराबाद मुक्ति संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

हैदराबाद मुक्ती संग्राम भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता कालखंड म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्राम आणि या मुक्ती संग्रामातील 17 सप्टेंबर 1948 पर्यंतच्या कालावधीतील मराठवाड्यातील अणगणित स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्य वीरांगणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावलं तेव्हा कुठे भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी हैदराबाद मुक्त होऊन भारतात विलीन झाला तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948। आज आपण हैदराबाद मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत। या धगधगत्या संग्रामात आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना रेडिओ तेरणाच्या वतीने कोटी कोटी प्रणाम। आपल्या बलिदानाचं स्फुरण अनेकांसाठी असेल देशभक्तीचा स्रोत आणि देशरक्षणासाठी ठेवेल कार्यप्रवण। हैदराबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

हैदराबाद मुक्ती संग्राम। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता कालखंड म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्राम। आणि या मुक्ती संग्रामातील 17 सप्टेंबर 1948 पर्यंतच्या कालावधीत मराठवाड्यातील अनगिनत स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्य वीरांगनांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावलं। तेव्हा कुठे भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी हैदराबाद मुक्त होऊन भारतात विलीन झाला, तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948। आज आपण हैदराबाद मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत। या धगधगत्या संग्रामात आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना रेडिओ तेरणाच्या वतीनं कोटी कोटी प्रणाम। आपल्या बलिदानाचं स्फुरण अनेकांसाठी असेल, देशभक्तीचा स्रोत आणि देशरक्षणासाठी ठेवेल कार्यप्रवण। हैदराबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

हैदराबाद मुक्ति संग्राम। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता कालखंड म्हणजे हैदराबाद मुक्ति संग्राम। आणि या मुक्ति संग्रामातील 17 सप्टेंबर 1948 पर्यंतच्या कालावधीतील मराठवाड्यातील अनगणित स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्य वीरांगणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावलं। तेव्हा कुठे भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी हैदराबाद मुक्त होऊन भारतात विलीन झाला तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948। आज आपण हैदराबाद मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत। या धगधगत्या संग्रामात आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना रेडिओ तेरणाच्या वतीने कोटी कोटी प्रणाम। आपल्या बलिदानाचं स्फुरण अनेकांसाठी असेल देशभक्तीचा स्रोत आणि देशरक्षणासाठी ठेवेल कार्यप्रवण। हैदराबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: बहुत नाराज है, माफ नहीं करेंगे?

हैदराबाद मुक्ति संग्राम, हैदराबाद मुक्ति संग्राम, हैदराबाद मुक्ति संग्राम। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता कालखंड म्हणजे हैदराबाद मुक्ति संग्राम। आणि या मुक्ति संग्रामातील 17 सप्टेंबर 1948 पर्यंतच्या कालावधीतील मराठवाड्यातील अनगिनत स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्य वीरांगणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावलं। तेव्हा कुठे भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी हैदराबाद मुक्त होऊन भारतात विलीन झाला, तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948। आज आपण हैदराबाद मुक्ति संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत। या धगधगत्या संग्रामात आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना रेडिओ 13च्या वतीने कोटी कोटी प्रणाम। आपल्या बलिदानाचं स्फुरण अनेकांसाठी असेल देशभक्तीचा स्त्रोत आणि देशरक्षणासाठी ठेवेल कार्यप्रवण। हैदराबाद मुक्ति संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ 13 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: हैदराबाद मुक्ती संग्राम। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता कालखंड म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्राम। आणि या मुक्ती संग्रामातील 17 सप्टेंबर 1948 पर्यंतच्या कालावधीतील मराठवाड्यातील अणगणित स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्य वीरांगणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावलं। तेव्हा कुठे भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी हैदराबाद मुक्त होऊन भारतात विलीन झाला, तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948। आज आपण हैदराबाद मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत। या धगधगत्या संग्रामात आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना रेडिओ तेरणाच्या वतीने कोटी कोटी प्रणाम। आपल्या बलिदानाचं स्फुरण अनेकांसाठी असेल देशभक्तीचा स्रोत आणि देशरक्षणासाठी ठेवेल कार्यप्रवण। हैदराबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। हैदराबाद मुक्ती संग्राम। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता कालखंड म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्राम, आणि या मुक्ती संग्रामातील 17 सप्टेंबर 1948 पर्यंतच्या कालावधीत मराठवाड्यातील अनगिनत स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्य वीरांगनांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावलं। तेव्हा कुठे, भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी हैदराबाद मुक्त होऊन भारतात विलीन झाला, तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948। आज आपण हैदराबाद मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत। या धगधगत्या संग्रामात आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना रेडिओ तेरणाच्या वतीनं कोटी कोटी प्रणाम। आपल्या बलिदानाचं स्फुरण अनेकांसाठी असेल, देशभक्तीचा स्रोत आणि देशरक्षणासाठी ठेवेल कार्यप्रवण। हैदराबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
1: रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना पुनः एकदा नमस्कार। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक आणि हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा, आपली माणसं, आपला आवाज। रेडिओ तेरणा 90.4 FM, ऐकत रहा, आनंदी रहा।

रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना पुनश एकदा नमस्कार. श्रोतेहो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक आणि हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा. आपली माणसं, आपला आवाज. रेडिओ तेरणा 90.4 FM. ऐकत रहा, आनंदी रहा.

रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना पुनश एकदा नमस्कार. श्रोतेहो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक आणि हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा. आपली माणसं, आपला आवाज. रेडिओ तेरणा 90.4 FM. ऐकत रहा, आनंदी रहा.

रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना पुनश एकदा नमस्कार. श्रोतेहो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक आणि हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा. आपली माणसं, आपला आवाज. रेडिओ तेरणा 90.4 FM. ऐकत रहा, आनंदी रहा.

रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना पुनश्च एकदा नमस्कार. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक आणि हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा. आपली माणसं, आपला आवाज. रेडिओ तेरणा 90.4 FM. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि मी आहे रेडिओ तेरणाची आर जे प्रगती. पुन्हा हजर झाली आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच बिग स्टार शो मध्ये. मित्रांनो, बिग स्टार शो मधून आपण अशा विविध कलावंतांना भेटत असतो, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेतो. तर आजचे बिग स्टार देखील खूप जास्त स्पेशल आहेत. मंडळी, हिंदी सिनेमा आणि त्यामधील मिथक खऱ्या अर्थानं आश्चर्यचकित करायला लावतात. इथं कोण कधी कसा हिट होईल आणि इतरांच्या गळ्यातला ताईत होईल हे सांगता येत नाही, म्हणूनच याला चंदेरी दुनिया देखील म्हटलं जातं. पण आजच्या बिग स्टारची गोष्टच भन्नाट आहे. आणि या एकट्या गायकानं संगीत क्षेत्राचा चेहराच बदलला आणि दिला एक खास शैलीतला आवाज. त्यामुळं तो बनला आवाज सगळ्यांचाच, गाणं गाणाऱ्यांचा देखील. तो फक्त आवाजच नाही तर 90 दशकात नवीन संगीताचा बादशाह बनला. आज आपण जाणून घेणार आहोत या महागायकाला, जो परिचित आहे कुमार सानू या नावानं. त्यामुळं आजचे आपले बिग बिग म्युझिक स्टार आहेत कुमार सानू. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेणार आहोत कुमार सानू यांचा जीवन प्रवास.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत कुमार सानू दा देखील आपण त्यांना म्हणतो. कुमार सानूंचं मूळ नाव केदारनाथ भट्टाचार्य, ज्यांना व्यावसायिक क्षेत्रात कुमार सानू हे नाव मिळालं. कुमार सानू यांचे पिता पशुपती भट्टाचार्य एक गायक आणि संगीतकार होते. ते उपजीविकेसाठी कलकत्त्याला आले, जेथे सानूंचा जन्म झाला आणि भारतीय सिनेजगताला मिळाला एक नवा सुपरस्टार सिंगर.

आपण ऐकताय बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत बिग म्युझिक स्टार म्हणजेच कुमार सानू यांच्याबद्दल. कुमार सानू यांनी 1983 साली सानू भट्टाचार्य या नावानं पार्श्वगायनाला सुरुवात केली आणि 1988 मध्ये त्यांना नसरुद्दीन शहा यांच्या हिरो हिरालाल या चित्रपटात पहिला ब्रेक मिळाला. 1989 मध्ये जगजीत सिंग यांनी कल्याणजी यांना सानू यांचा परिचय करून दिला आणि त्यांच्या सल्ल्याने किशोर कुमार यांच्या नावावर त्यांनी आपलं नाव बदलून कुमार सानू असं केलं आणि इथूनच त्यांना एक नवी झळाळी मिळाली. यानंतर कल्याणजी आनंदजी यांनीच अमिताभ यांच्या जादूगर मध्ये त्यांना गाण्याची संधी देखील दिली.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकतायत म्हणजेच आरजी प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत बिग म्युझिक स्टार कुमार सानू. खरं तर 90s च्या दशकानं काय काय दिलं हे सगळ्यांनाच माहिती आहे. अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अजय देवगन, सैफ अली खान, आमिर खान हे सितारे तर दिलेच, परंतु याच काळात उदित नारायण, अलका याज्ञिक, अनुराधा पौडवाल आणि सोनू निगम यांच्या उत्कर्षाचा काळही 90s चाच. परंतु या 90s ला आणखीनच झळाळी दिली ती कुमार सानू यांच्या गायकीनं.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्यासोबत आणि आज आपण एन्जॉय करतो एक म्युझिकल बिग स्टार शोची जीवन कहाणी. म्हणजेच आजचे आपले बिग स्टार आहेत कुमार सानू. 90 दशकाची सुरुवातच झाली ब्लॉक बस्टर आशिकीनं आणि ही आशिकी सर्वांचीच झाली. या आशिकीतूनच नवी समीकरण मिळाली. नदीम श्रवण यासारखे संगीतकार त्याचबरोबर समीर यांच्यासारखा गीतकारही आशिकीनंच दिला. पण या आशिकीनं आणखीन एक सुपरस्टार दिला, तो कुमार सानूच्या रूपानं. आशिकीची गीतं कुमार सानू यांच्यासाठी संजीवनी ठरली. सानू या गीतांमुळे घराघरात पोहोचले आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि जे आपले श्रोते हा बिग स्टार शो ऐकतायत त्यांनी मला पटापट व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे की तुम्हाला बिग स्टार शो कसा वाटतोय. आय होप तुम्ही एन्जॉय करताय. कुमार सानू यांची गाणी आणि भरपूर जे श्रोते आहेत त्यांच्या या रिक्वेस्टमुळे हा खरं तर कार्यक्रम जास्त आग्रहाने करण्यात आला आणि यातूनच कुमार सानू यांचा जीवन प्रवास खरंच जाणून घेता आला बिग स्टार शो मधून. तर जे श्रोते आता आपला लाईव्ह कार्यक्रम ऐकताय त्यांनी 9970509 वरती मला व्हॉट्सअप मेसेज करून सांगायचं आहे. खरं तर आशिकी नंतर येणारं प्रत्येक गाणं हे कुमार सानू यांच्या आवाजानं मोहरून गेलं आणि हिट गाण्यांचा एक मोठा प्रवाहच सुरू झाला. कुमार सानू यांच्या गाण्याची खरं तर एवढी मोठी लिस्ट आहे, या कार्यक्रमात कोणतं गाणं घ्यायचं हेच माझ्याही लक्षात येत नाही. खरं तर एवढी हिट गाणी आजपर्यंत कोणाच्याही भाग्यात नसतील ती सानूदांच्या भाग्यात आली. प्रत्येक गीतामधून ते यशाची नवनवीन शिखरे गाठत होते आणि नवा आनंद ऐकणाऱ्यांना मिळत होता.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत बिग स्टार म्युझिक स्टार कुमार सानू. कुमार सानू यांच्या करिअरमध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावली ती संगीतकार नदीम श्रवण यांनी. अक्षरशः फक्त संगीत आणि सानूंच्या आवाजावर चित्रपट हिट होत होते. यामध्ये दिल है की मानता नहीं, साजन, फूल और काटे, दिलवाले, सलामी, जीत, राजा, परदेसी, राजा हिंदुस्तानी, सिर्फ तुम, धड़कन यासारखे भन्नाट चित्रपट आले. परंतु कुमार सानू आणि नदीम श्रवण यांच्या सोबतच समीर यांनाही विसरून चालणार नाही, कारण समीर यांची गीतही तितकीच प्रभावित करीत होती. परंतु या नवीन समीकरणानं श्रोत्यांचे कान मात्र तृप्त केले.

आपण एक तहत रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही माझ्या सोबत आनंद घेताय बिग स्टार शोचा. आणि आज आपण बिग स्टार शो मधील म्युझिकल शो म्हणजेच कुमार सानू यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि अतिशय सुंदर असा सदाबहार आपला कार्यक्रम होत आहे. तर कुमार सानू यांच्या यशाचा लेखाजोखा करत असताना प्रत्येक संगीतकारासोबत त्यांची जोडी विशेष जमली. याच यादीमध्ये दुसरे संगीतकार होते अनु मलिक. अनु मलिक यांच्यासोबत कुमार सानू यांनी बाजीगर, फिर तेरी कहानी याद आई, खुद्दार, इम्तहान, विजयपथ, विरासत, जुडवा, इश्क, औजार, अजनबी यासारखे सुपर डुपर हिट चित्रपट दिले.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत कुमार सानू. सानू यांच्या संगीत प्रवासात आणखीन एक संगीतकाराचा उल्लेख करावा लागेल, ते म्हणजे जतीन ललित. खिलाडी या चित्रपटापासून सानू यांनी जतीन ललित यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली आणि एक वेगळ्याच संगीताची अनुभूती श्रोत्यांना मिळाली. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो राजू बन गया जेंटलमैन, कभी हाँ कभी ना, दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे, खामोशी, यस बॉस, गुलाम आणि 1988 चा कुछ कुछ होता है. हे धमाल चित्रपट आणि सानूंची धमाकेदार गीत सिने इंडस्ट्रीला मिळाली.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ उतरणा 90.4 एफएम वरून. अशाच सुंदर कार्यक्रम ऐकण्यासाठी आपला रेडिओ उतरणा ऍप डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोर ऍप वरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचा आहे. जे श्रोते आता लाईव्ह आपला हा कार्यक्रम ऐकतायत त्यांनी मला 9970509 वरती व्हॉट्सअप करून सांगायचंय की तुम्हाला आजचा बिग स्टार शो कसा वाटतोय. आजचे आपले बिग स्टार आहेत कुमार सानू. याचबरोबर आनंद मिलिंद यांच्या संगीत निर्देशनातही सानूंच्या गाण्यांनी धमाल केली. आनंद मिलिंद खरं तर भारतीय शास्त्रीय सिने संगीतावरच आधारित गीत करायची, पण भारतीय वाद्यांचाही विशेष वापर असायचा. आनंद मिलिंद यांच्या सोबत सानूंनी 150 वर गाणी रेकॉर्ड केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने त्रिनेत्र, आज का गुंडाराज, जिगर, बोल राधा बोल, अनाडी, राजा बाबू, सुहाग आणि गोपी किशन यासारखे हिट चित्रपट होते.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत बिग बिग म्युझिक स्टार कुमार सानू. सानूंनी जवळपास सर्वच संगीतकारांसोबत काम केलं. यामध्ये राजेश रोशन आणि बप्पी लहरी यांचाही उल्लेख करावा लागेल. सानू यांनी उदित नारायण, अभिजित आणि विनोद राठोड यांच्या बरोबर लता दीदी, आशा भोसले, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल, साधना सरगम आणि सुनिधी चौहान यांच्या सोबतही पार्श्वगायन केलं.

आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत कुमार सानू। कुमार सानू यांनी आपली गायकीची सुरुवात ही किशोर कुमार यांची शैली घेऊन त्यांनी गायकी सुरू केली, परंतु नंतर स्वतःची एक नवीन शैली त्यांनी निर्माण केली। 90च्या दशकात त्यांनी निर्माण केलेली आवाजाची जादू आजही कायम आहे। त्यांचे चाहते आजही कुमार सानू या नावावर अलोट प्रेम करतात। त्यांनी सर्वच भाषेत गाणी गायली आहेत। भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन गौरवलं देखील आहे। याचबरोबर 1991 पासून 1995 पर्यंत त्यांनी सलग 5 वेळेस फिल्मफेअर पुरस्कारावर नाव कोरलं। पण हे असतानाही कुमार सानू हे एक वेगळंच रसायन आहे हे त्यांचा आवाज ऐकताना दिसून येतं। म्हणूनच कुमार सानू आहेत रेडिओ तेरणाच्या संगीतमय प्रवासातील बिग बिग बिग स्टार।

तर याच नोटवरती मी आरजे प्रगती आजच्या बिग स्टार शो मध्ये इथेच थांबतेय. आजचे आपले बिग स्टार होते कुमार सानू. आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970509 वरती. तर पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: हैदराबाद मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगता कालखंड म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्राम. आणि या मुक्ती संग्रामातील 17 सप्टेंबर 1948 पर्यंतच्या कालावधीतील मराठवाड्यातील अनगिनत स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्य वीरांगणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपलं संपूर्ण अस्तित्व पणाला लावलं. तेव्हा कुठे भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी हैदराबाद मुक्त होऊन भारतात विलीन झाला, तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948. आज आपण हैदराबाद मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. या धगधगत्या संग्रामात आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना रेडिओ तेरणाच्या वतीने कोटी कोटी प्रणाम. आपल्या बलिदानाचं स्फुरण अनेकांसाठी असेल देशभक्तीचा स्रोत आणि देशरक्षणासाठी ठेवेल कार्यप्रवण. हैदराबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या आपल्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: चंद चाहने वालों के मशवरे पर 1949 में मैं बंबई आया। उस वक्त की बंबई और आज की बंबई में जमीन और आसमान का फर्क है। लोगों में बहुत अपनापन था, एक दूसरे की बहुत इज्जत करते थे। कंपटीशन था तो जरूर, लेकिन बहुत सेहतमंद और बहुत अच्छा। यहाँ के तमाम म्यूजिक डायरेक्टर्स और प्रोड्यूसर्स मेरे नाम से और मेरे गानों से बहुत अच्छी तरह वाकिफ थे। लेकिन शुरू शुरू में कुछ लोगों ने ये उजर पेश किया कि फिल्म के माइक का तजुर्बा आपको नहीं है। उससे मैं थोड़ा सा डिप्रेस्ड हो गया था, लेकिन अनिल दा ने गाना तैयार करके इत्तला कराई।
1: श्रोते हो, या कार्यक्रमात मी संजय मैंदरगे आपलं स्वागत करतो। श्रोते हो, आपल्या मधुर आवाजाच्या माध्यमातून अनेक रसिकांची हृदय काबीज करणारे चिरकाल स्मरणात राहणारे गायक कलावंत म्हणजे आपल्या जीवनातील अनेक सुखद शांत निवांत क्षणाचे भागीदार असतात। ते इतक्या आपल्या जवळ भासतात की त्यांची गायकी त्यांच्या गाण्यातला भाव हा आपलाच वाटतो। किंबहुना अनाहूतपणे अलवार आपल्याही मुखात ही गाणी बहरू लागतात आणि आपणही त्यांच्या रुहाणेपणात मिसळून जातो। श्रोते हो, आपले स्नेही कुटुंबियांइतकाच जिव्हाळा या कलावंतांबाबत निर्माण होतो। आपण यांना कधीही प्रत्यक्षात पाहिलेलं नसतं, केवळ गीतांच्या शब्दांची, संगीताच्या साजाची आणि गायकांच्या स्वरांची जी रसमिसळ होते, त्यातून निर्माण होणाऱ्या या जादूमय गीतांनी केवळ आपली कर्णतृप्ती होते असं नव्हे, तर मनाच्या अथांग सागरात डुंबताना दीपस्तंभाप्रमाणे दिशा दाखवून किनाऱ्यावर आणण्याचं काम ही गीतं करतात। श्रोते हो, आज गायकीविषयी बोलण्याचं कारण एवढंच की आज एका अशा गायकाची आपण ओळख करून घेणार आहोत ज्याच्या तरल, मखमली, मऊ, रेशमासम आवाजाने गेली 8-9 दशकं आपल्याला रिझवलं। तो आवाज म्हणजे तलत महमूद।

श्रोतेहो, दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या तलत महमूद यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1924 रोजी उर्दू भाषेची राजधानी समजल्या जाणाऱ्या लखनऊ उत्तर प्रदेश इथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव मंजूर महमूद होतं. श्रोतेहो, विश्वविख्यात झालेल्या तलत महमूद यांचं संगीत शिकण्याचं वेड म्हणावं तितकं सोपं राहिलं नाही. एका परंपरावादी मुस्लिम घराण्यात त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यांनी एकतर शिक्षण घ्यावं, शेती करावी अशी इच्छा त्यांच्या घरच्यांची होती. परंतु तलत यांना चित्रपट आणि संगीताची प्रचंड आवड असल्याने त्यांच्या समोर दोनच पर्याय शिल्लक होते, एकतर घरची शेती करणं किंवा संगीत शिकणं. त्यांनी दुसरा पर्याय निवडला, घर सोडून दिलं आणि संगीताचं शिक्षण घेण्याचं ठरवलं. तलत यांच्या कुटुंबियांना तलत यांची किंमत कळाली, पण 1-2 दशकानंतर, कारण तोपर्यंत तलत महमूद सुप्रसिद्ध गायक झाले होते.

श्रोतेह लखनऊ इथे तत्कालीन मॉरिस कॉलेज ऑफ म्युझिक जे आजचं भातखंडे संगीत विद्यापीठ आहे इथे पंडित एस सी आर भट यांच्याकडे तलत यांनी प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर 1939 साली गझल गायक म्हणून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यावेळी त्यांचं वय होतं केवळ 16 वर्ष. त्याकाळी त्यांनी हिंदुस्थानचे सुप्रसिद्ध गझलकार दाग मीर जिगर यांच्या गझल गाऊन लोकप्रियता मिळवली. अर्थात या हृदयस्पर्शी कलावंताला आकाशवाणी कसं विसरणार, कारण या सर्व गझल आकाशवाणी लखनऊ केंद्रावरून ऐकताना लोकांची मनं बहरून जायची. यानंतर 1941 साली एच एम व्ही कंपनीने या मखमली आवाजाला घेऊन पहिला म्युझिक अल्बम

श्रोते हो, तलत महमूद यांची गझल गायकीची प्रसिद्धी ही केवळ लखनौपुरती मर्यादित राहिली नाही। देशभर ही कीर्ती पसरत असताना कलकत्ता शहर तलत यांना खुणावू लागलं। ज्या ठिकाणी मुंबई प्रमाणेच बंगाली फिल्म इंडस्ट्री चांगलीच नाव रूपाला आली होती। शिवाय त्यावेळचे प्रसिद्ध गायक उस्ताद बरकत अली खान, केएल सहगल आणि एम ए रऊफ यांची साथ मार्गदर्शन तलत यांना लाभलं आणि त्यामुळेच शिकस्त या चित्रपटातील सपनों की सुहानी दुनिया को आणि चांदी की दीवार या चित्रपटातील तोसे लागे नयन हे गाणे गाण्याची संधी मिळाली आणि तलत यांचा चित्रपट प्रवास सुरू झाला।

श्रोतेहो 1944 साली एका नॉन फिल्मी गाण्याने तलत महमूद यांना देश पातळीवर प्रसिद्धी दिली. ते गाणं होतं तस्वीर तेरी दिल मेरा बहलाना सकेगी. आणि हा जो अल्बम आहे तो आजपर्यंत सर्वात जास्त विक्री झालेला आणि ऐकलेला असा अल्बम म्हणून विक्रमी यादीत समाविष्ट आहे. कलकत्ता फिल्म इंडस्ट्रीमध्ये राहून त्यांनी 16 चित्रपटात गाणी म्हटली आणि छोटीशी का असेना अभिनयाची झलक दाखवली. श्रोतेहो तलत यांनी अनेक बंगाली चित्रपटात गाणी गायली, तीही तपन कुमार या टोपन नावाने. आणि त्या काळी आकाशवाणीवरून चाललेल्या अनेक फरमाईशीच्या कार्यक्रमांमध्ये हे गाणे टॉप राहिले आहेत.

श्रोते हो, 1949 साली तलत महमूद मुंबईला पोहोचले, पण ते मुंबईला पोहोचण्या अगोदरच त्यांची प्रसिद्धी, कीर्ती आणि गायकी मुंबईला पोहोचली होती। त्यामुळे त्यांना गीत गाण्यासाठी ऑफरवर ऑफर मिळू लागल्या आणि अनिल विश्वास यांनी संगीत दिलेल्या ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल या आरजू चित्रपटातील गाण्याने तलत यांना बिग ब्रेक दिला। श्रोते हो, विचार करा, आजही आपण म्हणतो की जुन्या काळातील गाणी खूप श्रवणीय होती। खरं तर त्याचं कारण हेही असू शकेल की साधी सरळ समजतील अशी गीतरचना, तेही थेट हृदयापासून लिहिलं गायलं गेलं असेल। कुठलाही वाद्यांचा गोंगाट नाही, गाण्यातली शांतता निरवता मनाला भिडायची आणि हळुवारपणे आपल्या हृदयाला काबीज करायची। ही जादू कदाचित त्या सच्चेपणामुळे असेल जी कामात, मनात आणि तणातील समन्वयाने येत असेल।

श्रोते हो, तलत महमूद यांना देवाने केवळ आवाजाचीच देणगी दिली होती असं नव्हे, तर ते दिसायला खूप सुंदर, हँडसम आणि स्मार्ट होते, म्हणून त्यांना अनेक चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाली. त्यांनी नूतन, माला सिन्हा, सुरैया अशा अभिनेत्रींसोबत डझनहून अधिक चित्रपटात अभिनय केला. पण मूळ गायकी स्वभाव असल्यामुळे, नसा नसात संगीत भिनल्यामुळे त्यांनी अभिनय सोडून गायकीवर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं नाव घेता येतील असे चित्रपट आहेत ज्यामध्ये त्यांचा लीड रोल होता. 1945 साली कानन बाला या अभिनेत्रीसोबत राजलक्ष्मी हा चित्रपट, 1947 साली कानन देवीसोबत तुम और मैं, 1949 साली भारती देवीसोबत संपत्ती, 1951 साली मधुबाला आणि देवानंद सोबत आरम हा चित्रपट, 1953 साली श्यामासोबत दिले नादान हा चित्रपट, 1954 साली नादिरा सोबत डाकबाबू आणि याच वर्षी नादिरा आणि सुरैया सोबत वारीस, 1955 साली नादिरा सोबत रफ्तार, 1956 साली रूपमाला आणि शशिकाला सोबत दिवाली की रात हा चित्रपट, 1957 साली माला सिन्हा सोबत एक गाव की कहानी हा चित्रपट आणि 1958 साली श्यामा सोबत लाल रुख, सुरैया सोबत मालिक आणि नूतन सोबत सोने की चिडिया अशा चित्रपटांची नावं घेता येतील.

श्रोते हो, 1960 दशकानंतर रॉक अँड रोल प्रकारच्या संगीताची सुरुवात झाली आणि वेल्वेट व्हॉइस असलेल्या तलत यांचा आवाज बाजूला पडू लागला, कारण अशा प्रकारची गाणी तलत यांच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करणं संगीतकारांना अवघड झालं. शिवाय मोहम्मद रफी आणि मुकेश यांच्या गायिकेनं रसिकांचा वेध घ्यायला सुरुवात केली होती. श्रोते हो, यासोबतच भारतामध्ये सामाजिक आर्थिक राहणीमानामध्ये फरक पडत चाललेला होता आणि त्यामुळे पाश्चिमात्यांच्या संगीताचं अनुकरण होऊ लागल्याने गझल टाईप संगीत जास्त ऐकलं जात नव्हतं. याचाही फटका तलत यांच्या गायिकेला बसला आणि हळूहळू तलत यांचं संगीत करिअर संपुष्टात आलं. 1985 साली वलिये आझम या चित्रपटात अहमद वारसी यांनी लिहिलेलं गीत, चित्रगुप्त यांनी दिलेलं संगीत आणि गीत होतं मेरे शरीके सफर. या गीताबरोबरच तलत यांचा चित्रपटातील गायकीचा प्रवास थांबला.

श्रोतेहो, तलत यांचा चित्रपटातील गाण्याचा प्रवास थांबला असला तरी 1956 पासूनच तलत हे देश विदेशात अनेक स्टेज शोच्या माध्यमातून आपल्या वेलवेट व्हाईसच्या जादून अनेक रसिकांना मंत्रमुग्ध करतच होते। यामध्ये पूर्व आफ्रिका, अमेरिका, यूके, वेस्ट इंडीज अशा देशांची नावं घेता येतील। 1956 चा हा प्रवास 1991 च्या हॉलंड दौऱ्यापर्यंत सुरूच होता।

श्रोते हो, तलत महमूद यांना जवळून ओळखणारे लोक म्हणायचे तलत हे शांत स्वभावाचे सभ्य व्यक्तिमत्व होते. शिवाय त्यांच्या वेलवेटी मखमली रेशमासम तरल आवाजामुळे त्यांचं व्यक्तिमत्व आणखी खुलून यायचं. ट्रॅजेडी किंग सुपरस्टार दिलीप कुमार तर त्यांना अ परफेक्ट जेंटलमॅन म्हणून संबोधत. श्रोते हो, 1940 ते 1980 या चार दशकात तलत यांनी जवळपास 800 गाणी गायली आहेत. खरं तर त्यांच्या या खजिन्यातून कुठल्या गाण्यांची निवड करावी हा यक्ष प्रश्न नेहमीच उद्भवतो. परंतु आपली रसिक वृत्ती जर जागृत असेल तर जिथं जिथं म्हणून अशा गायकांची गाणी ऐकायला मिळतील तिथे तिथं आपण रमणार, ऐकणार, उल्हासित होणार हे निश्चित.

अश्वदेह आपल्या सर्वांच्याच मुखी आणि हृदयी वसलेला हा कलावंत तलत महमूद यांनी वयाच्या 74व्या वर्षी 9 मे 1998 रोजी या जगातून एक्झिट घेतली. श्रोते हो, देहानं जरी हा निरोप घेतला असला तरी त्यांच्या अविस्मरणीय गाण्यांच्या माध्यमातून न जाणे येणाऱ्या कित्येक पिढ्यांना ते स्वरांकित मंत्रमुग्ध करीत राहतील हे निश्चित. श्रोते हो, तलत महमूद सारखा तरल आवाजाचा कलावंत आपणास ऐकण्यास मिळतो हे खरं तर आपल्या रसिक वृत्तीचं भाग्य. श्रोते हो, शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतं की सुनना और सुनाना तो फितरत है मेरी, हर कोई खुश रहे ये कोशिश है मेरी, चाहे कोई मुझे याद करे या ना करे, सबको याद रखना आदत है मेरी. आता संजय महेंद्र केस आज्ञा द्या.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जग जगले दिजबा।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.